नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. तशेंच 1278 किलोहर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन ए आय आर आनी म्हादय चॅनल. आयज बार सोमार, भारतीय सौर दीस, 18 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 8 जून 2026. 5:55 आनी 52 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

सकाळची बरोबर सवरे जाऊन 5 मिनटं जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz ऐक बनो. आता तुमकां सांगता आयचे दिसा वितरपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

0: ऐकपेनो येशिली भक्ती संगीतेची कार्यावर पुष्पांजली. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज. सवरान 30 मिनिटं जातात. ऐकूया कोकणीतल्या मुकिल खोबरू सांगता कौस्तुभ आपटे.
1: नमस्कार, हांव कौस्तुभ आपटे. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय विधानसभेत एसटी आरक्षणाची कारवाय बेगीन जातली अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. पेडणे तुयेच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टराक आदार दिवपी मुखेल रेल्वे खातीरच्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पा विशीं काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लींत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवन चर्चा केली. राज्यात सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान वेंचणुकेची तयारी सुरू असताना भाजपान 2027 वर्साचो कृती आराखडो केंद्रीय नेतृत्वाक सादर केला अशें प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी सांगला. घरगुती LPG सिलिंडरच्या मोलांत 29 रुपयांनी वाड जाल्या. कुशळटाय आनी उद्योजकता संचालनालयान ITI खातीरचे प्रवेश ऑनलायन पद्दतीन सुरू केल्ल्याचें घोशीत केला. लोकसभा अध्यक्ष ओम

जिल्हा आयज चंदीगडात कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या 3 दिसांच्या झोन 2 परिशदेचे उक्तावण करतले. राष्ट्रीय चाचणी संस्थेन 21 मेक नीट UG 2026 परतून जावपी परिक्षेच्या केंद्रांची माहिती जाहीर केल्या. आणि खेळात रोलँड गॅरोसात जाल्ल्या फ्रेंच ओपन टेनिस सर्तीत निमण्या खेळात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव हाणें इटलीच्या फ्लाविओ कोबोलीक हारोवन आपले पयले ग्रँडस्लॅम वस्तादपण जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार आनी नमस्कार. आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी हांच्या सतार वादनान राग बिलास खानी तोडी.

0: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
0: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
0: कलात्म गोय.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
5: FM रेनबो 105.4 MHz ऐकबेनो आता बरोबर 7:05 तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

लता मंगेशकरांचो आवाज निकतोच तुम्ही ऐकलो. सत्यम शिवम सुंदरम या फिल्मातलें हें गीत आशिल्लें. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ लोजा नमस्कार गोवा इकाऱ्यावळ. आतां बरोबर 7:25 मिनटांचेर ऐकपनं तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो.

योगाचे अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा अशे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.

नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभ अपडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय विधानसभेत एसटी आरक्षणाची कारवाय बेगीन जातली अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला शिष्टमंडळान काल केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची दिल्लीत भेट घेतली. सभापती गणेश गांवकार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांचो शिष्टमंडळांत आसपाव आशिल्लो. येता विधानसभा वेंचणुकेंत एसटी आरक्षणाची कारवाय जावची अशी मागणी शिष्टमंडळान केंद्रीय घरमंत्र्यांकडेन केली. राज्यात सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान वेंचणुकेची तयारी सुरू आसतना भाजपान एक पावल फुडें वतना 2027 कृती आराखडो केंद्रीय नेतृत्वाक सादर केलो. विधानसभा वेंचणूक तशेंच पक्षाच्या संघटनात्मक वावराविशी राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांचे कडेन आपली चर्चा केली अशी माहिती प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी दिली. बेगीनूच केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची एसटी आरक्षण कार्यवाही विशीं भेट जातली अशें दामू नायक हांणी सांगले. प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हे शेनवारा राती दिल्लीत पावले. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांचे कडेन तांची बसका जाली. 2027 कृती आराखडो सादर करपा सयत वेंचणुकेची तयारी तशेंच संघटनात्मक कार्याचेर चर्चा जाली अशें तांणी सांगले. वेंचणुके विशीं केंद्रीय आनी राज्य सरकाराचो वावर तशेंच येवजण्यो लोकां मेरेन पावपा खातीर कार्यावळीचें आयोजन जातलें. मतदारसंघ बूथ पांवड्यार बसका जातल्यो. गोंया खातीर इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रगिज्ञान मंत्रालयाच्या माध्यमांतल्यान रेल्वे मंत्रालयाच्या आनी आयटी आनी दूरसंचार उपक्रमा खाला खासा करून पेडणे तुवे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टराक आदार दिवपी मुखेल रेल्वे खातीर मुळाव्यो साधन सुविधा प्रकल्पांविशीं

निहिरा जोशी ह्यांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकालो. ऐकपनो आज 8 जून भारतीय अभिनेत्री मॉडेल निर्माती शिल्पा शेट्टी ह्यांचा आज वाढदिवस. शिल्पा शेट्टी ह्यांनी 1993 बाजीगर या सुपरहिट फिल्मातल्यान बॉलिवूडात पदार्पण केले. त्यांचा बाजीगर धडकन, फिर हेराफेरी, लाईफ इन अ मेट्रो यासारखे कितलेशेच यशस्वी हिंदी फिल्मात तिने काम केला. तिच्या योगा आणि फिटनेस जागृते खातीर ती खूप सक्रिय असा. तिने कितलेशाच डान्स रियलिटी शोत परीक्षक म्हणून भूमिका केल्या. आज तिचो वाढदिवस. तिका वाढदिवसाची खूप खूप परबीदीत ऐकूया हे बाजीगर फिल्मातले गीत.

0: वसंत आजगावकरांचा आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. ऐकूपनो 7:45 जातात. आता वेळ झाला कलात्मक गोय ही वळेरी ऐकूपचो. ऐकूया.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते. प्रथम
1: भाग 10 लोकगीता आणि प्रयोगात्मक घटक.
3: नमस्ते ऐकूया. हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव असा कलात्मक गोय. कलात्मक गोय
4: इश्टानो, गोंयच्या काय लोकगीत प्रकारांत सादरीकरणाचे वा प्रस्तुतीकरणाचे घटक आमकां मेळटात. कांय गीतांनी नाट्यात्मक कारुण्य असता, जाल्यार कांय शैलींत आमकां विनोद आणि हास्य प्रसंग मेळटात. धवळा, लग्नगीतां, होव्यो अशा प्रकारांनी जिणेतल्या प्रसंगाचे वर्णन मेळटा. जाल्यार धालो, फुगड्यो, जती, सोकारतींनी नाट्यात्मक चित्रण उबे जाता. आनी हे सगळे सामकार येता, प्रस्तुत जाता ते समूह प्रतिभेतल्यानूच.
5: एके ताटी सातवती मादेवाची पार्वती.
4: अभ्यासक दोतर पांडुरंग फळदेसाय आपल्या कोकणी लोकगीतां ह्या पुस्तकांत गोंयच्या लोकगीतांचे उत्सव गीतां, संस्कार गीतां, विधिगीतां, सुवाळो गीतां आणि संकीर्ण असे तांचे विभाजन वा तांची वर्गवारी मांडतात. ह्या वर्गवारी वयल्यान ह्या गीतांची विविधताय आमकां कळटा.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. आता बरोबर 8 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले समाचार प्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळच्या बरोबर 8:15 आणि 35 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक मायमोगाचो नमस्कार.

सुंदरम चकोवा लुईसा नोरोना सेनी अपरेरा आणि सांगतेचो आवाज नेक्स्ट तुम्ही ऐकलो आता या कार्यविन मुखर सरताना तेरेसांचो आवाज उघडास मजो

म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ. 8:23 जातात. वेळ झाला प्रायोजित कार्यवाही ऐकपाचो. गुड मॉर्निंग लॉर्ड.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय. आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

सदाबहार का रवीन हे पहिलेच गीत तुम्ही ऐकले बारो के सपने ह्या फिल्मातले. लता मंगेशकरांचा आवाज आशिल्लो. संगीतकार आशिल्ले आर डी बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. कारवीत मुखार सरताना कटीपतंग ह्या फिल्मातले हे गीत. किशोर कुमारांचा आवाज, रचना आनंद बक्षी यांची.

सदाबहार करवळ चालू असा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो आया सावन झुमके या फिल्मातले हे गीत आशिले. संगीत दिल्ले लक्ष्मीकांत प्यारेलाल हाणी आणि रचना आशिली आनंद बक्षी यांची. या खिणा

सदाभार कार्यावळीचा लोसा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर. निकते संगीत तुम्ही ऐकले दो रस्ते या फिल्मातले मोहम्मद रफी यांचा आवाज आशिल्लो.

ऐकबेनो 9 वरां आणि 35 मिनिटं जातात. तुमच्या सांगतानाचा सदाभारी कार्यावर एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ. हम किसी से कम नहीं या फिल्मातले निकतेच तुम्ही गीत ऐकले. रचना अशली मजरू सुलतानपुरी यांची आणि संगीतकार अशिले आर डी बर्मन.

लता मंगेशकरांचा आवाज निघतच तुम्ही ऐकलो. रचना अशली मजरू सुलतानपुरी ह्यांची आणि संगीत दिले आर डी बर्मन ह्यांनी. कार्यावळीत मुखार सरताना आता देवता या फिल्मातलं हे गीत ऐकूया. किशोर कुमार आणि लता मंगेशकर ह्यांचा जोड आवाज, रचना सा गुलजारांची.

ऐकपनो, आता मुखार चढताना जुली या फिल्मातल्या हे गीत ऐकूया. किशोर कुमार ह्यांचं आवाज, संगीत दिला राजेश रोशन आणि रचनाचा आनंद बक्षी यांची.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून तुम्ही ऐकत आहात श्रुतेओ एफ एम रेनबो. 10:10 झालेली आहेत मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

श्रोते हो असं म्हणता की जगावे असे की जीवन कमी पडेल, हसावे असे की दुःखाचा विसर पडेल, नशिबात असेल ते नक्कीच मिळेल, परंतु प्रयत्न इतके करावे की परमेश्वरालाही देणे भाग पडेल.

असं म्हणतात की प्रत्येकाची सकाळ वेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी असते, प्रत्येकाचा संघर्षसुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणाबरोबर न केलेलीच बरी.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

मराठी गीतांच्या हा कार्यक्रमात हा स्वर होता ज्योत्स्ना भोळे यांचा आणि आता नेहा राजपाल.

मराठी गीतांच्या या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा. या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

पूर्णानंद च्यारी, तुम्ही ऐकलो त्यांचं हो आवाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत, सुगम संगीताच्या कार्यावळीत. त्यांनी गायली ही रचना पुंडलिक नारायण नाईकांची, संगीतकार आशिले हर्ष नरसे.

हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला. हाजो म्हाका एज एन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीक खूब खूब परबी. कॉंग्रेच्युलेशन्स.

0: उल्हासबुया वणिणे फिरोड ताणी गायल्या विजय गायतोंडे हांच्या ह्या गीता उपरांत स्वप्नील बानोडकार खऱ्या वयतले ह्या उपरांतचे हे गीत साईश पाळणीकार हांचे संगीतकार अशोक पत्के.
1: Yo, DJ, say ho, I like it loud.

पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांचो जोड आवाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. ह्या उपरांत परतून एकदा दोतोर भिकाजी घाणेकार हांचेच हे गीत गावपी कलाकार डॉक्टर शकुंतला भरणे.

डॉक्टर शकुंतला भरणे ह्यांचा आवाज त्यांनी गायल्या. धोतर भिकाजी घाणेकर ह्यांच्या या गीता उपरांत सुगम संगीताची ही कार्यावळ आता पुढे वर्तना शान. अशोक पत्की ह्यांचे संगीत, उदय भैमरव ह्यांच्या गीता खातीर.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: FM रेनबोचे विक्रमी तुम्ही ऐकत आहात सुगम संगीत कार्यावळी तथा निमळे स्वातेर बिंदी आवस्त दोतर मनोहरराय सरदेसाय यांचे गीत हर्ष नसरे यांचे संगीत

बिंदिया वस्तांचा आवाज दोतर मनोहरराय सरदेसाय यांचे गीत, हर्ष नरसे यांचे संगीत, सुगम संगीताच्या कार्यावळीतली ही निमाणी रचना. एफ एम रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीचे हो तर एक वार कार्यावळी. ह्या उपरांत 12:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतले.

एफएम रेनबो चवित्रा उणे तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन कविता कृष्णमूर्ती आणि हरिहरन हांचो हो जोड आवाज बॉम्बे फिल्मा खातीर मेहबूब हांचे गीत संगीतकार ए आर हेमान. कार्यावळ फुडें व्हरतना श्रेया घोषाल आणि एम जे श्रीकुमार भूल भुलैया या चित्रपटात

भूलभुलैया फिल्मात श्रेया घोषाल आणि एम जे श्रीकुमार. एफ एम रेनबोच्या वितरावणी तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचे रायकत चित्ररंजन. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 12 वर जाऊन 30 मिनिटं जातात. मुखेल खबरो.

रेनबो चा विषाणू परतून एकदा तुमकां योगा चित्ररंजन कार्यावळींत कार्यावळ फुडें व्हरतना श्रेया घोशाल कृष्णा कॉटेज फिल्मांत अनु मलीक हांचें संगीत.

त्यांचे संगीत, दिल से फिल्मातल्या ह्या गीताउपरांत कविता कृष्णमूर्ती आणि सांगाते कभी खुशी कभी गम ह्या फिल्मात जतीन ललित हांचे संगीत, समीर हांच्या गीता खातीर.

कभी खुशी कभी गम फिल्मातल्या ह्या गीता उपरांत कार्यावळ सोपयतना ऐकुया कुमार सानू आणि देवकी पंडित हांचो जोड आवाज कभी हां कभी ना ह्या फिल्मात.

कभी हां कभी ना कुमार सानू आणि देवकी पंडित हांणी गायल्या ह्या फिल्मातल्या गीता वांगडा सोबता चित्ररंजन आयकपी न्हू तुमी ताल धरिल्लो फिल्मी संगीताचेर आयकत ही तरेकवार गीता चित्ररंजन हे कार्यावळींत. FM रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर आता जायत आयला. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही संक्षेपित करता.

0: आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात 1 वर जाऊन 6 मिनटं झाल्यात. एफ एम रेनबोच्या मित्रावणी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कार्यावळी. तुमच्याच आवडीची कातारां आणि कार्यावळ सुरू करताना लॉना
1: भांगराळे गोंय गायता भांगराळ्या ताळ्यान ताळो लोर्नाचो आसल्यार

मुकेश घाटवळ आणि गाईले हे फिल्मी गीत तुम्ही ऐकले मोगान या फिल्मा खातीर एफ एम रेनबोच्या वितरावणीत कातरांची कार्यावळ आता फुडें व्हरतना एंथनी सेन.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांचा हा अभंग गायिका लता मंगेशकर. श्रोते हो आपल्या प्रिय दैवताची दर्शनाची लागलेली भक्ताला ओढ आणि आस. आज सकाळीच वाचलेली ही बातमी खूप काही सांगून जातं. श्रोते हो ही बातमी देहू आळंदी आणि विविध ठिकाणाहून संतांचे पालखी सोहळे आषाढी यात्रेसाठी येतात. मात्र यंदाच्या वर्षी लंडन येथून पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची दिंडी येणार आहे. यामुळे विठ्ठलाची भक्ती सातळ समुद्रा पार पोहोचली असल्याचं दिसून येतंय. देहूहेतून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 7 जुलै, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे. संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असून हरिनामाचा गजर करत हा पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे. विविध गावातून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होतात. याच धर्तीवर लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी आषाढी यात्रेसाठी येणार आहे. 11 देश व 50 दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पोचणार आहे. लंडन येथून ही दिंडी 6 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 11 देश व 50 दिवसांचा प्रवास करून हा दिंडी सोहळा 26 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. ही दिंडी लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिकन, हंगेरी, तुर्की, जॉर्जिया आदी देशातून भारतात येणार असून पंढरपुरात दाखल होणार आहे. या दिंडीचं आयोजन अनिल खेडकर या मराठी भक्तानं केलं आहे. विठ्ठलाचे भक्त भारतात आहेत, तसंच हे भक्त आता सातळ समुद्रा पार असल्याचं दिसून येत आहे. संतांच्या पालखी सोहळ्याबरोबरच आता लंडन येथून पंढरपुरात पालखी सोहळा येणार आहे.

संत एकनाथ महाराजांची ही रचना होती. गायिका विदुषी किशोरी आमोणकर. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतरची रचना काही क्षणातच.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांचा हा स्वर संत तुकाराम महाराजांची ही रचना तुका झालासे कळस या संग्रहासाठी श्रीनिवास खळे यांचं संगीत.

त्याचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम रेनबोच्या प्रसारणात यानंतर आर जे वॅलीच्या साथीनं विविध रंगी कार्यक्रम पश्चिमी संगीताचे. आपला निरोप घेते मी चारुशिला. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

0: All the horses snort and fire as they ride on.
1: Riders in the Sky and Johnny Cash will return after the news headlines in Konkani coming up next.
2: नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. आकाशवाणीक 90 वर्सा पुराय जाली. ह्या भांगराळ्या खेळा खातीर मंत्री किरण रिजीजू हांणी आकाशवाणीक परबी भेटयल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जावपी नीट यूजी 2024 पुनर्परिक्षे खातीर परिक्षा शारांची सुचोवणी स्लीप जारी केल्या. घरगुती एलपीजी सिलिंडर 29 रुपयांनी म्हारग जाला. एसटी राजकीय आरक्षण दिवपाच्या नदरेतल्यान कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्या. हे आरक्षण बेगोबेग दिवपाच्या नदरेतल्यान सरकार काम करता. काल दिल्लीत हे विशीं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांचे कडेन चर्चा झाल्या. एसटी लोकांक बेगोबेग गोय विधानसभेत राजकीय आरक्षण दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. म्हजे घर येवजणे खाला फाल्यां पणजेंत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उत्तर गोंयांतल्या 1000 परस चड लावार्थ्यांक सनद वाट्टले अशी म्हायती उत्तर गोंयचे जिल्लोधिकारी अंकीत यादव हांणी दिल्या. फाटल्या वित्तीय वर्सा भारताची निर्यात 122.3 अब्ज डॉलर आशिल्ली. फाटली 12 वर्सा ही निर्यात 70 अब्ज आशिल्ली. तातूंतल्यान भारताची निर्यात क्षेत्रान वाड जाल्या अशें दिसून येता. भारताच्या अस्तंत वाठारांत गोंयची अभियांत्रिकी निर्यात फाटल्या वर्सा 405.8 अब्ज डॉलर आशिल्ली. ती 2024 550.6 अब्ज डॉलर जाल्या. गोंयच्या अभियांत्रिकी निर्यातीत 36% वाड जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग ऐशानं तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 MHz. आमच्या स्टुडिओत 5:30 आणि 45 सेकंद झाले असतात. कार्यवळीत फुडेवच्या पहिली जाणून घेऊया आता विद्रोपी कार्यांची रूपरेषा.

मग ऐकवेनो 5:35 ऐकोपा करावात मराठी चित्रपट संगीत. 5:58 कोकणी मुखेल खबरो तुमका ऐकपाक मेळटल्यो. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र 6:00 सहक्षेपीत जाता. 6:05 ते 7:05 मेरेन रेनबो सन्स ही कार्यावळ खासा तुमच्या खातीर. मजगती 6:30 कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. सवर्जन 58 कोकणी मुखेल खबरो तुमका ऐकपाक मेळटल्यो. दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र 7:00

5 मिनिटांनी। सात वाजून 45 मिनिटांनी हिंदी चित्रपट संगीत तुमकां ऐकपाक मेळटलें, जाल्यार 7:58 मिनिटांनी कोंकणी मुखेल खबरो। मग आयकुमेनो 8 वरांचेर आस्वाद घेऊया कातारांचो, जाल्यार 8:30 मिनटां ते 9 वरां मेरेन सदाबहारशें हिंदी चित्रपट संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें। 9 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9। पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत 9:15 मिनटां ते 10 वरां मेरेन येस्टडे वन्स मोर, 10:05 मिनटांनी आरजीस चॉईस, जाल्यार 11:10 मिनटांनी जॅझ टायम। मजगती 10 वरांचेर हिंदी खबरापत्र, जाल्यार 11:05 मिनटांनी इंग्लीश खबरापत्र तुमकां दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जातलें। इश्टांनी ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरावपी कार्यावळींची। आयकत रावात एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्सांचेर सकाळी 6 ते 12 वरां मेरेन। तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर।

श्रोते हो नमस्कार. 5:35 आणि 10 सेकंद होत आहेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी कृपा आपलं स्वागत करते आहे.

श्रोते हो 105.4 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं क्षणभर विश्रांती या चित्रपटातील हे गीत. ऋषिकेश कामेकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं हे गीत. यापुढे ऐकूया नटरंग चित्रपटातील हे गीत.

नमस्कार मंडळी, मी बालाजी वडनेरकर. या वडनेरचं FM केंद्र आहे. मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर मराठवाडा आणि विदर्भातील आया बहिणींना आणि मर्द मराठ्यांना पोस्टर व्हॉइसचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीची ही FM रेनबो वाहिनी. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण पोस्टर बॉयज या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात यापुढे ऐकूया नीलकंठ मास्टर.

श्रोतेह आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो वाहिनी. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. ऐकूया कोकणी ठळक बातम्या.

खेळा खातीर मंत्री किरेन रिजिजू हांणी आकाशवाणीक परबी भेटयल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जावपी नीट यूजी 2024 पुनर्परिक्षे खातीर परिक्षा शारांची सुचोवणी स्लिप जारी केल्या. घरगुती एलपीजी सिलिंडर 29 रुपयांनी म्हारग जाला. एसटी राजकीय आरक्षण दिवपाच्या नदरेतल्यान कायदेशीर प्रक्रिया सुरू जाल्या. हे आरक्षण बेगोबेग दिवपाच्या नदरेतल्यान सरकार काम करता. काल दिल्लीत हे विशीं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांचे कडेन चर्चा जाल्या. एसटी लोकांक बेगोबेग गोंय विधानसभेंत राजकीय आरक्षण दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. म्हजे घर येवजणे खाला फाल्यां पणजेंत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उत्तर गोंयांतल्या 1000 परस चड लावार्थ्यांक सनद वाट्टले अशी म्हायती उत्तर गोंयचे जिल्लोधिकारी अंकीत यादव हांणी दिल्या. फाटल्या वित्तीय वर्सा भारताची निर्यात 122.3 अब्ज डॉलर आशिल्ली. फाटली 12 वर्सा ही निर्यात 70 अब्ज आशिल्ली. तातूंतल्यान भारताची निर्यात क्षेत्रांत वाड जाल्या अशें दिसून येता. भारताच्या अस्तंत वाठारांत गोंयची अभियांत्रिकी निर्यात फाटल्या वर्सा 405.8 अब्ज डॉलर आशिल्ली. ती 2024 550.6 अब्ज डॉलर जाल्या. गोंयच्या अभियांत्रिकी निर्यातीत 36% वाड जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग ऐकपण तुम्ही ट्यून इन केला 165.4 मेगाहर्ट संचेर आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. आमच्या स्टुडिओत सवर अजून 6 मिनटं आणि 20 सेकंद झाले आसात. या खेळाक ऐकूया रेनबो सांज.

इष्टानो, कितल्याशाच विचारवंतांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाबद्दल आपले विचार मांडलेत. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षणावरवीं विद्यार्थ्यांचे मानसिक बळगे वाढपाक जाय, बुद्धीचो विकास जावपाक जाय आणि विद्यार्थी स्वावलंबी जाऊन आपल्या पायांचेर उभं रावपाक शिकपाक जाय. इष्टानो, शाळा ही भुरग्यां खातीर दुसरें कुटुंब आसता. सुरवेक आवय बापूय भुरग्यांचेर बरे संस्कार करता. ह्याच संस्काराची शिदोरी घेवन तो विद्यार्थी फुडल्या शिक्षणाची वाटचाल करता.

गुरु एक जगीतराता, गुरु जननी जन्मदाता, पंडित जितेंद्र अभिषेकी हाणी गायिल्ल्या या गीता बरोबरच रेनबो सांज कार्यावळीत घेऊया एक ल्हानसो ब्रेक आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

0: दीदी म्हूण वळखतात, तांकां पद्मश्री पुरस्कार भेटोवन तांचो भोवमान करतले.
1: आज एक पौधा, कल एक पेड़, परसों एक जंगल. 44 साल पहले मैं दुर्घटनाग्रस्त होकर साल भर बिस्तर पर रही. फिर हमारे आंगन के मंदिर से एक अंतर्ध्वनि सी आई. मुझे एहसास हुआ कि मैं ऐसे ही नहीं जी सकती. इसके बाद मैंने मंदिर के पास पौधे लगाने शुरू किए. ऐसा कहते हैं कि वृक्ष एक वरदान है.
0: देशभरातल्या 100 उद्देगीक उद्यानाची उदरगत नेटान जावची हे खातीर केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज भव्य पोर्टलाचे उक्तावण केले. मल्टी मॉडेल जोडणी, विस्वासात घेवपा सारखी उपयुक्तताय प्रणाली, डिजिटल गव्हर्नन्स यंत्रणा, कामगारांक आधार दिवपी मुळावी बांदावळ आणि टिकाऊ उदरगत वैशिष्ट्यांसयत उद्देगीक पर्यावरण प्रणाली तयार करपाचो या पोर्टलाचो हेत आसा, अशे नवी दिल्लीतल्या मेळाव्यान उलयतना पियुष गोयल हांणी सांगले. तशेंच या पोर्टला वरवीं राज्यां खातीर पारदर्शकताय, कार्यक्षमताय आणि सहभागाची सोय वाडटली, अशें तांणी म्हणला. खेळ. आयज न्यू चंदीगडातल्या महाराजा यादवींद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत जाल्ले कसोटी क्रिकेट सर्तींत भारतान अफगाणिस्तानाक 1 डाव आनी 300 धांवड्यांनी मात करून आतां मेरेनचो सगळ्यांत व्हडलो कसोटी जैत मेळयलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान दर्यादेगेवयल्या कर्नाटकांत बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडटलो अशें सांगला आनी रेड अलर्ट जारी केला. इतले मजगतीं दिल्ली, हरियाणा, चंदीगड आनी पंजाबांत बेरेस्तार मेरेन उश्णतायेचें वातावरण आसतलें असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. तशेंच फाल्यां ओडिशा, आंध्र प्रदेश ह्या वाठारांनी उश्णतायेचें वातावरण आसतलें असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

मग अशाने तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ अंजीर. मग ऐकून तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो रेनबो सन्स आणि तुमच्या सांगता कसा हाव कृपा.

मगाशनं तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. इश्टानो, शाळेतल्या चडशा विद्यार्थ्यांची बुद्धी सर्वसाधारण असता. तांच्यातले कांय विद्यार्थी शाळेतल्या प्रगतीक फाटीं पडल्यान वा हेर अडचणीक लागून शिक्षणाच्या संदीचो पुराय फायदो घेवंक शकनात. अशा विद्यार्थ्यांच्यो अडचणी सोदून काढून तांचेर उपाय करपाक जाय, जाल्यार परत ते पयली सारखे शालेय प्रगती करूंक शकतात. तांकां योग्य वाट दाखोवप होच शैक्षणीक मार्गदर्शनाचो मुखेल उद्देश आमी मानूंक जाय. विद्यार्थी जेन्ना आपल्या कुवती प्रमाण आनी आवडी प्रमाण विशयांची निवड करतात तेन्ना ते बरो अभ्यास करूंक शकतात अशें तज्ञ सांगतात.

अशा वेळार शिक्षणा खातीर कितले कष्ट घेवपाची त्या विद्यार्थ्यांची तयारी आसता.

ईशानो रेनबो सांज कार्यावळीत निम्न स्वातेर ऐकूया स्वामी विवेकानंद किती म्हणतात ते. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिक्षण म्हळ्यार विद्यार्थ्याच्या भितर आदिसावन आशिल्ल्या सुप्त गुणांचे आनी पूर्णत्वाचे प्रकटीकरण. शिक्षण म्हळ्यार भूतकाळांतल्यान शिकप, वर्तमानांत जगप आनी फुडारा कडेन आशावादी नदरेन पळोवप. हे आतांच्या विद्यार्थ्यांनी मतींत दवरपाक जाय. आतांचे विद्यार्थी हेच आमच्या देशाच्या उज्ज्वल फुडाराचे खरे आधारस्तंभ जावन आसात. इशानोईतल्यान रेनबो सांज कार्यावळ मी हांगाच सोपयता. कांय खिणांतच आयकुपाक रावत दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणू 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार ह्या सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करू.

मग अशा तुम्ही ट्यून इन केला म्युझिकल युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेघाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 7:45 आणि 30 सेकंद झाले आसा. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार.

दम लगा के हईशा चित्रपटा खातीर अनु मलिक हांचे संगीत आणि गीतकार वरुण ग्रोअर. आवाज पपोन. मगाशन एफएम रेनबो सेवेत आम्ही ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. कार्यावळीत फुडल्या सुवातीर ऐकूया श्रेया घोषाल.

अरजीत सिंग हांणी गायले ह्या गीता बरोबरच चित्ररंजन ही हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ आम्ही हांगा सोपयता. कांय खिणातच ऐकूया कोंकणी मुखेल खबरो. नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आकाशवाणीक 90 वर्सां पुराय जाली. ह्या भांगराळ्या खेळा खातीर मंत्री किरण रिजीजू हांणी आकाशवाणीक परबी भेटयल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जावपी नीट यूजी 2024 पुनर्परिक्षे खातीर परिक्षा शारांची सुचोवणी स्लिप जारी केल्या. घरगुती एलपीजी सिलिंडर 29 रुपयांनी म्हारग जाला. एसटी राजकीय आरक्षण दिवपाच्या नदरेतल्यान कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्या. हे आरक्षण बेगोबेग दिवपाच्या नदरेतल्यान सरकार काम करता. काल दिल्लीत हे विशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांचे कडेन चर्चा झाल्या. एसटी लोकांक बेगोबेग गोय विधानसभेत राजकीय आरक्षण दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. म्हजे घर येवजणे खाला फाल्यां पणजेंत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं उत्तर गोंयांतल्या 1000 परस चड लावार्थ्यांक सनद वाट्टले अशी माहिती उत्तर गोंयचे जिल्लोधिकारी अंकीत यादव हांणी दिल्या. फाटल्या वित्तीय वर्सा

मग अशा तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो 105.4 MHz आमच्या स्टुडिओत 8 वरां जाऊन 52 मिनिटं झाली असत. या खिणाक आस्वाद घेऊया कातारांचा.

0: ईशान एफ एम रेनबो सेवेत कातारच्या प्रोग्रामात घेऊया एक लहानसं विसव.
1: नमस्कार, हाव जॉन आग्यार, कोकणी कवी. आकाशवाणी भौशिक सेवा प्रसारणाची 90 वर्षां पुराय करता. ही वडा खोशीची गजाल. 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरन पावता. ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजे केंद्राकडे लागींचो संबंध. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोवप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा. आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग. राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उनुनीक परबी दिता. देव बरें करूं.

ऐकता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

इचानक कातारच्या प्रोग्रामात निघत्याच आमी झेफरिनो आणि आंतोन हेतांचो ताळो आयकलो आनी इतल्यान हो प्रोग्राम आमी हांगाच सोपयता. कांय घेण्यात आयकुपाक रवात सदाबहार अशें हिंदी चित्रपट संगीत.

मगाशी तुम्ही ट्यून इन केला एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओत 8 वरां जाऊन 31 मिनटां आणि 15 सेकंद झाले आसात. सदाबहार अशा हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार दिता हांव कृपा.

एकमंदिर चित्रपटा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज, कंपोजिशन शंकर जयकिशन हांचे आणि गीतकार हसरत जयपुरी.

मग ऐशनो, सदाबहारशा हिंदी चित्रपट संगीत तुम्ही एफ एम रेनबो सेवेत ऐकतात. फुडल्या स्वतः ऐकूया सुमन कल्याणपूर हांचा आवाज.

ईशान एफ एम रेनबो सेवेत तुम्ही ऐकत आहात सदाबहारशे हिंदी चित्रपट संगीत. फुडल्या सुवातेर ऐकूया सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर.

कार्यवळीत फुडले सुवातेर ऐकूया आशा भोसले हांचो स्वर एक अरमान मेरा चित्रपटा खातीर आनंद बक्षी हांचे गीत. एस टी बातीश हांचे संगीत.

0: पर एक झनकार लाया हूँ अगर सुन ले।
1: एक राज चित्रपटा खातीर किशोर कुमार हांचो आवाज निघतास तुम्ही ऐकलो। मग ऐकूपेनो FM रेनबो सेवेत सदाबहार असे हिंदी चित्रपट संगीत तुम्ही ऐकतात। निम्न स्वतेर ऐकूया लता मंगेशकर हांचा स्वर।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे रातीपुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.